0: ദേവ്ജ്യോതി മിശ്ര ചിട്ടപ്പെടുത്തിയ ഈ ഗാനത്തിൽ ഗാനരചയിതാവ് ഗുൽസാറിന്റെ കാവ്യശകലങ്ങൾ ഇടകലരുന്നുണ്ട്.
1: ये बारिश गुनगुनाती थी इसी छत की मुंडेरों पर ये घर की खिड़कियों के कांच पर उंगली से लिख जाती थी संदेशे बिलकती रहती है बैठी हुई अब बंद रोशनदानों के पीछे.

0: विदुषी स्मिता मुकाशी द्वारा प्रस्तुत ये था राग रागेश्री। आपके साथ तबले पर संगत कर रहे थे गांधार राज हंस और हारमोनियम पर प्रमोद बोरगांवकर।
1: यू आर लिसनिंग टू राग रागेश्री प्रेजेंटेड बाय विदुषी स्मिता मुकाशी। अकंपनिंग हर ऑन द तबला वॉज गांधार राज हंस एंड ऑन हारमोनियम वॉज प्रमोद बोरगांवकर।
0: ये कार्यक्रम आकाशवाणी इंदौर की प्रस्तुति थी। इसके साथ ही आज की अखिल भारतीय संगीत सभा संपन्न होती है।
1: दिस प्रोग्राम वॉज अ प्रेजेंटेशन ऑफ आकाशवाणी इंदौर। विद दिस टूडेज ऑल इंडिया नेशनल प्रोग्राम ऑफ म्यूजिक कम्स टू एन एंड।
2: ആകാശവാണി കോഴിക്കോട് ദേശീയ സംഗീത പരിപാടി സമാപിച്ചു. ഇനി കേൾക്കാം ലളിതഗാനം. ഓർമ്മിക്കാൻ ഓമനിക്കാൻ എന്നു തുടങ്ങുന്ന ഗാനം ആലപിച്ചിരിക്കുന്നു യേശുദാസ്. കാവാലം നാരായണ പണിക്കരുടെ വരികൾക്ക് ഈണമിട്ടിരിക്കുന്നു എം ജി രാധാകൃഷ്ണൻ.